नमस्कार. 2037 वर्ष एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावल्यान उलयता. त्याच वांगडा 1278 किलो हर्ट्झाचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन AIR. आज वार मंगळार, भारतीय सौर दीस 1608 सक 1948 म्हळ्यार 7 जुलय 2026. सकाळची 5:55 45 सेकंड जाल्ले आसात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

0: 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चंदा वयल्यान आमी उलयता. संवर्धन 10:15 जाल्ले आसात. करुया आयच्या दिसाच्या कार्यावळीची सुरवात आयकून आयच्या दिसाचे विचार केले.
1: ज्या प्रमाण पक्षांचे विसव घेवपाचे स्थान तांचो घोटेर हे जावन आसा, त्याच प्रमाण आमच्या वाणीचे आश्रय घेवपाचे स्थान मौन हेच जावन आसा. गरज पडटा तेन्ना आमच्या वाणीक विसव दिवप आणि मौन व्रत धारण करप हेच शाणेपणाचे लक्षण. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर.

सुंदरसं विचारकिरण आयचं आयकून आयकून आयच्या दिसाच्या कार्यावळीची सुरवात जाल्ली आसा. मुखार सुरू येता आस्वाद घेऊया भक्ती गितांचो आमचा आदार्या कार्यावळी.

Ik weet als onze eta jinin ki amka se dis tam ja proper konus na amcha jinin amcha proper konus na ami ekte asa pun tennas kharo vireta dev jana pacho to amcha proper asa to amche har ek dukh asu to pois karta kidya तो आमच्या फाटल्यान सदांच आसता तेन्ना ताची सेवा गरजेची आनी ती आमी करपाक जाय.

ऐक मला कार्यावर सांगून जाता की रोकडीच बरोबर 7 वरांची रिंदीतल्यान खबर आम्ही दिल्ली केंद्रावयल्यान साक्षेपीत करतले. 7 वर 5 मिनटांची आसतली शुभप्रभात. ही कार्यावळ हातून दिन विशेष तुमकां आयकुपाक मेळटले. उपरांत आयकात डॉक्टर भिकाजी गाणेकर हांच्यो कविता. चित्रसंगीत आसतले 8 वर 50 मिनटांचेर, भक्तीधारा 9 वर 30 मिनटांचेर, ऐकपनो कातार तुमकां ऐकपाक मेळटली 10 वर 5 मिनटांचेर. दावणजान 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज ऐकात भारती वैश्यपायन हांगे गायनात राग भूपाल तोडी, उपरांत राग हिंडोल तुमकां ऐकपाक मेळटलो. 11 वर 5 मिनटांचेर ऐकात गाता रे मेरा दिल ही कार्यावळ. 12 वर 5 मिनटांचेर घरकूल ह्या खासा बायलां खातीर आशिल्ल्या कार्यावळीन आज अटल आवाज ह्या विशयाचेर मेघना कुरुनवाडकर हांची काणी तुमकां आयकपाक मेळटली. उपरांत कविता बोरकर हांच्यो कविता तुमकां आयकपाक मेळटल्यो. कानळो आयकात 1 वर 5 मिनटांचेर. 1 वर 40 मिनटांचेर हवामान तुमकां जाणून घेवपाक मेळटलें. उरिल्ल्या दिसाच्यो कार्यावळी तुमकां जाणून घेवपाक मेळटल्यो आनी आयकपाक मेळटली कोंकणी गितांची सदाफुली ही कार्यावळ.

दोन वरांचे रेखात इंग्लिशीतल्यान खबरो, मिड डे न्यूज इन इंग्लीश, 2:15 दोपहर समाचार, 2:30 हिंदी फिल्म गीतांची चित्रसंगीत कार्यक्रम तुमकां आयकपाक मेळटली. 3:10 आमची ही सभा सोंपतली.

ऐक मनाम जी सांजवेर जी सपसर जदली सांजवेर चा पांच वर्जन तीस मिनट जे इंग्लिश विवानी या कार्यक्रम संगतान आज या कार्यक्रम कॉफी विजडम है विषय जे मालवे का सिल्वेरी अंगेलो अंगेल कार्यक्रम तुमका एक पाक मेटली सवर्जन 10 मिनट जे रोजगार वृत्त तुमका एक पाक मेटले सवर्जन 15 मिनट जे शब्दली कातारा सवर्जन 35 मिनटांचे मराठी चित्रपट संगीत बरोबर 7 वरांचे तुमका ऐकपाक मेळटले 7 वरजन 30 मिनटांचे चावडेर ह्या कार्यवळीत काय नोळखत तंत्रज्ञान ह्या विषयाचेर विश्राम गांवकर हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत तुमका ऐकपाक मेळटली 8 वरजन 15 मिनटांचेर एकात गीत गजल ही कार्यवळ 8 वरजन 30 मिनटांचे इंग्लीश कार्यवळीन द रोल ऑफ सायन्स इन शॉपिंग द रोल ऑफ सायन्स इन शेपिंग अवर फ्युचर ह्या विशयाचे डॉक्टर नियती कलंगुटकर हांगेली कार्यवळ तुमका ऐकपाक मेळटली

8 वाजून 45 मिनटांचेर एका समाचार संध्या न्यूज 8 9 9 वरांचेर, 9 वाजून 15 मिनटांचेर स्पॉटलायट मनी टॉक, 9 वाजून 30 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटली मंथन ही कार्यावळ, 9 वाजून 45 मिनटांचेर तुमकां आयकपाक मेळटली.

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. एआय कॅमेऱ्यावरवी तालाव दिवपाक 15 जुलै सावन सुरवात जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिनो हांणी दिली. माझे एप ड्रायव्हर उपक्रमाचे उद्घाटन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन ते देवळाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचेर उभारतले, हे खातीर 2,000 चौखण मीटर जागा सोदल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय विद्युत आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्य

मंत्री श्रीपाद नायक हांणी अडपय फोंडा हांगा ऑन ग्रीड सौर उर्जा प्रकल्पाचें उक्तावण केलें. ह्या निमतान दत्तात्रय सभाघर अडपय हांगाच्यान श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, श्री पांडुरंग महाराज मठ, श्री दत्तात्रय मंडप, श्री साईबाबा देवस्थान, श्री रवनाथ देवस्थान ह्या देवस्थानांच्या ऑन ग्रीड सौर प्रकल्पाचें उक्तावण जालें. कुशळताय विकास आनी उद्देजकता संचालनालयान 2026-2027 शिक्षणीक वर्स सावन राज्यातल्या सरकारी उद्देगीक प्रशिक्षण संस्थांनी प्रवेश घेवपी बायल उमेदवारांक 100% ट्युशन शुल्क माफ करपा खातीर मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण 2026 ही नवी येवजण सुरू केल्या. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान गोंय शिक्षक पात्रताय परिक्षा जुलै 2026 खातीर ऑनलायन अर्ज मागयल्यात. अर्ज सादर करपाची निमाणी तारीख आनी वेळ 11 जुलै 2026 सांजवेळा 4 वरां मेरेन आसा. राज्यात 9 तारीख म्हणसर मध्यम प्रमाणात पावस पडपाची हवामान खात्याची हळडुवी शिटकावणी आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: शुभप्रभात ह्या कार्यावळीन आयकपनो तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत योगार गुड मॉर्निंग. कार्यावळीची सुरवात करुया आयकून आयचे दिन विशेष.
1: दिन विशेष

0: परमवीर चक्र हो शौर्य पुरस्कार प्रदान केल्लो आसा. संगीतकार अनिल बिश्वास हांचो आयज जल्माचो दीस. 7 जुलय 1914 हे दिसा तांचो जल्म जालो. हिंदी सिनेसृष्टींत 1935 ते 1965 हो काळ तांणी पार्श्वसंगीतकार म्हणून गाजयलो. किस्मत अनोखा प्यार तराणा परदेसी चार दिल चार राहे अशी नामनेची फिल्मां तांणी संगीतबद्ध केली. सिनेसृष्टींतल्या तांच्या वावराक 1986 वर्साचो संगीत नाटक अकादमी पुरस्कार तांच्या नावार आसा. आयज तांची जयंती. आयज आपलो जल्माचो दीस मनयता गायिका पद्मजा फेणाणी. तांचो जल्म 7 जुलय 1962 हे दिसा कारवार जालो. मायक्रोबायोलॉजी विशयांत बीएससी केल्या उपरांत हे गायिकेन शास्त्रीय संगीतानय नामना जोडली. कवी सुरेश भट हांचे गाजिल्ले गीत केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली हे लोकप्रिय अशे गीत पद्मजा फेणाणी हांच्या आवाजान आसा. कुसुमाग्रज ग्रेस सुरेश भट इंदिरा संत विंदा करंदीकर शांता शेळके अशा नामनेच्या कवींची गीतां तांणी गायल्या. आयज तांचो जल्माचो दीस. 7 जुलय हो जागतीक चॉकलेट दीस म्हणून पाळटात. 1550 वर्सा 7 जुलयाक युरोपांत पयलेच फावट चॉकलेट दीस मनोवपाक सुरवात केली आणि ताचे उपरांत पुराय जगांत भारतासयत हो दीस जागतीक चॉकलेट दिन म्हणून पाळटात. तर ह्यो आणि अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 7 जुलय.
1: दिन विशेष.

नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयची मोटारसायकल टॅक्सी सेवा आतां डिजिटल उडी मारता. नव्यान सुरू केल्ल्या माझे एपचो हेतू तंत्रगिन्यान आनी सरकारी आदारान मोटारसायकल टॅक्सी बूक करपाची प्रक्रिया सोपी करपाचो, तेच बरोबर राज्यातल्या पायलट म्हळ्यार मोटारसायकल टॅक्सी रायडर समाजा खातीर नवी संदी निर्माण करप आसा. गोवा मोटरसायकल टॅक्सी रायडर्स असोसिएशनान ग्रेसफूल गोवा सुपर एप लिमिटेड आनी येरादारी संचालनालयाच्या सहकार्यान तयार केल्लो माझे एप सुरू करून

0: गोंयचो मोटरसायकल टॅक्सी क्षेत्र डिजिटल युगांत पावला. ह्या एपावरवी गोंयांतल्या प्रवाशांनी स्मार्टफोनाचो वापर करून मोटरसायकल टॅक्सी सोयिस्कर रितीन बुकींग करपाक मेळटा. 1 ऑगस्ट सावन 50 वर्सां वयरच्या पारंपारीक बायक टॅक्सी पायलटांक दयानंद सामाजीक सुरक्षा येवजणेचो लाव घेवंक मेळटलो. तशेंच शाश्वत वाहतुकीक उर्बा दिवपा खातीर पारंपारीक पायलटांक ई बायक घेवंक 50% अनुदान सरकार दितले अशी घोशणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. माझे एप ड्रायव्हर उपक्रमाचे उद्घाटन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाले. हे वेळार येरादारी मंत्री मॉविन गुदिन्हो हाजीर आशिल्ले. पारंपारीक बायक आनी टॅक्सी पायलटांक खातीर नवी येवजण सरकारान चालीक लायल्या. असोसिएशनाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर हांणी सांगले की ह्या एपावरवी पायलट समाज खास करून गांवगिऱ्या वाठारांतल्या लोकांक बळगें मेळटले. प्रशिक्षण दितले तरी इत्सूक पायलटांची नोंदणी पुरायपरान स्वयंसेवी उरतली अशें तांणी सांगले.
1: 1 ऑगस्टातल्यान 50 वर्सां वयर जाल्या ताका दयानंद सामाजीक सुरक्षा योजना ही पेन्शन आयच्यान लागू जातली. तेणी आपलो फॉर्म भरपाक काय हरकत ना. तेंच्यानी आपलो फॉर्म भरचो. दर म्हयन्याक ताका जी 2000 रुपया पेन्शन मेळपाक जाय दयानंद सामाजीक सुरक्षा योजना 50 रुपया 50 वर्सां वयल्यान ताका ती मेळटली. बायक ज्यो ओल्ड जाल्या आनी जेका एक पयली ट्रेडिशनली पायलट कोण पयलींच्यान रजिस्टर्ड आसा एक ताका वे आउट करपाक तुमच्याच कडेन डिस्कस करून कशा पद्दतीन सबसिडी दिवप. आमची 50% सबसिडी दिवपाची तयारी आहा. कितले 50% म्हणजे त्या बायक एकाक जर 1 लाख रुपया पडटा असतात 50,000 रुपया सरकार दिता तुमका ती बायक घेवपाक.
0: एआय कॅमेऱ्यावरवी तालाव दिवपाक 15 जुलै सावन सुरवात जातली अशी माहिती येरादारी खात्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिली. रेंट कार गाडयांक लागून बरेच अपघात जाल्या. थार गाडयांक रेंटल परवानो दिवपाचेर बंदी घालपाचो प्रस्ताव राज्य येरादारी प्राधिकरणा मुखार दवरतले. रोखडीच प्राधिकरणाची बसका जातली. तशेंच रेंट कार गाडयांचे ऑडिटींग जातले. येरादारी खात्याच्या बसकेत हो निर्णय झाला. राज्यात 26 सुवातांचेर एआय कॅमेरे बसयल्यात. सध्या येरादारी नेम मोडटल्यांक नेम मोडिल्ल्याचो मेसेज येता. 15 जुलै सावन तालाव दिवपाक सुरवात जातली अशें तांणी सांगले. पंढरपूर विठ्ठल रखुमाई भवन हे देवळाच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचेर उबारतले. हे खातीर 2,000 चौखण मीटर जागा सोदल्या. तशेंच जागा संपादन करपाची प्रक्रिया ह्या वारीच्या काळांत जावपाची शक्यताय. तशेंच अयोध्या गोवा राम निवास खातीर 4,000 चौखण मीटर जागा संपादित केल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या.
1: गोवा पंढरपूर भवन किंवा गोवा विठ्ठल रखुमाई भवन जे तुम्ही नाव देता ते नाव हे दिवचे. 2,000 जागा आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाईड केला. घेऊपाचा प्रोसेस ह्या वारीच्या पहिली पुराय जावपाक शकता आणि तो पुराय झाला असत त्याला थंय तो मार्क करून अवघे देवळा कडल्यान 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्साचेर आम्ही जागो आयडेंटिफाय केला. बट फुडल्या वर्सा तुम्ही जेव्हा वारीक वतले त्या वारीक वयच्या पहिली त्या विठ्ठल रखुमाईच्या या कार्यक्रमा खातीर ते येऊन उद्घाटन करतलो. आम्ही याच धर्तीचेर अयोध्येक हे सुद्धा आम्ही 4,000 प्लॉट हो अयोध्येतूय घेतला. आम्ही गोवा राम निवास अयोध्येतूय बांधपाचे केला जेणेकरून आमचे लोक अयोध्येक सुद्धा ते रावपाच्या अल्पशे पैसे देऊन रावपाची सोय जावपाक जाईल.
0: गोयातल्या 36 वारकरी सांप्रदायाक गोंय सरकारा वतीन अर्थिक निधीची मंजुरी पत्रां तशेंच धनादेश वाटपाची कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागरांत जाली. साश्टी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब आनी युवी अकादमी हांच्या पहिल्या अखिल गोवा मानांकीत टेबल टेनीस सर्तींत 15 वर्सां सकयल आनी 17 वर्सां सकयल चल्यांच्या एकोडीत चंदन कारे, वेदानाथ वागळे, रुहान शेख हांणी दोनूय गटांत उपांत्य फेरी गाठली. पावसाच्या ताज्या आकडेवारी प्रमाण 6 जुलै मेरेन 24 वरांच्या काळांत गोंयांत धारबांदोडा हांगा सर्वाधिक 78.2 मिलीमीटर पावसाची नोंद जाली. ताका लागून राज्यांतली सगळ्यांत चड पावसाचे वळेरेंत थारिल्ली ही दुसरी सुवात जाल्या. राज्यात 9 तारीख म्हणसर मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची हवामान खात्याची हळदुवी शिटकावणी आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

0: साकार करूं मजे सपन, आज मेले मका पेन्शन साकार करूं मजे सपन, सरकाराच्या नावान आता परजळटले मजे तन मन धन, सरकाराच्या नावान आता परजळटले मजे तन मन धन, मेले सुख पैस करून दुख, मेले सुख पैस करून दुख, जिवीत मजे जातले महान, उदरगतीच्या नावान भारत माझो महान, उदरगतीच्या नावान भारत म्हजो महान, सुखी जातली भुरगीं बाळां सुखा खाण जळां मळां, सुखी जातली भुरगीं बाळां सुखा खाण जळां मळां, सुखा खातीर आशिल्लो जीव, सुखा खातीर आशिल्लो जीव जातलो आतां नंदन वन, लोकां खातीर हीच येवजण, लोकां खातीर हीच येवजण, लोकांनीच चलोवचेली, सुखा खातीर हीच येवजण हेंच पटोवन दितली, सुखा खातीर हीच येवजण हेंच पटोवन दितली. फुडली कविता सुंदर सोबीत सारां, शारां सुंदर सोबीत गायत उमेदीचें गीत, तना मनांत आज संवसाराची नवी रीत, शारां सुंदर सोबीत गायत उमेदीचें गीत, तना मनांत आज संवसाराची नवी रीत, शारां सोबीत करुया मेळटलीं सगळ्यांक कामां, शारां सोबीत करुया मेळटलीं सगळ्यांक कामां, सुखाचें सोबीत ल्हार शारां जातलीं नंदनवनां, सगळें सुख शारांनी भारत रंगतलो भोंवडेकारांनी, सगळें सुख शारांनी भारत रंगतलो भोंवडेकारांनी, रुखार रुखार पानां पानार नवें गीत नवी प्रीत, रुखार रुखार पानां पानार नवें गीत नवी प्रीत, गांव सोडून वचूं नाकात थंयच कामां तुमकां रावतात, थंयच कामां तुमकां रावतात, काम करून घाम काड हीच देवाची वासना, काम करून घाम काड हीच देवाची वासना. आनी ही निमाणी कविता हुशार भारत, कामाचें प्रशिक्षण तरणाट्यांक दिवन, कामाचें प्रशिक्षण तरणाट्यांक दिवन हुशार तरणाटे करतले फावो तो पगार तांकां दितले, बेकारी नाका व्यसनां नाका, बेकारी नाका व्यसनां नाका, सगळ्यांक नोकरे खातीर काम धंदो येवजण भारता लागू करतले, सगळ्यांक नोकरे खातीर काम धंदो येवजण भारता लागू करतले, गरीब आतां गरीब उरचो ना, गरीब आतां गरीब उरचो ना, काम करून पयशे जोडून जेवणा फाटी पडचो ना, काम करून पयशे जोडून जेवणा फाटी पडचो ना, बरी जीण सुखी जीण, बरी जीण सुखी जीण सारपा खातीर आतां दर एक मनीस बेकार उरचो ना, दर एक मनीस बेकार उरचो ना.
1: डॉक्टर विकाजी घाणेकार हांच्यो कविता आयकून निकतेच तुमी आयकल्यो.

0: भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतकम मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जकार्ता हांगा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोतो सुबियांतो कडे चर्चा करतले. फाटल्या 5 वर्सात सहकारी क्षेत्रांकडेन संबंधित सुमार 30 कोटी लोकांच्या जिवितात सहकार मंत्रालयान नवी उर्जा निर्माण केल्या अशें केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळां. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी नॅशनल हायवे लॉजिस्टीक मॅनेजमेंट लिमिटेडाचे पुनरावलोकन बसका घेतली. ह्या वर्सा भगवान जगन्नाथाचे रथयात्रे खातीर 300 परस चड खाशेल्यो गाडयो घालतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टान ट्रस्टाचे सरचिटणीस चंपत राय आनी ट्रस्ट वांगडी डॉ अनिल मिश्रा हांचे राजिनामे स्विकारल्यात. थायलंडातल्या पटाया शारात जाल्ल्या 20 वर्सा सकयल्या आशियाई कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगारांनी 4 भांगरा 7 रुपया आनी 9 काश्या पदकासयत वट्ट 20 पदकांची दमदार कमाई केली. फुटबॉलात काल राती डॅला स्टेडियमाचेर जाल्ल्या राऊंड ऑफ 16 खेळात पुर्तुगालाचो 1-0 असो पराभव करून स्पेनान फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरयेत धडक मारली. भारतीय हवामान खात्यान दर्यादेग कर्नाटक, गुजरात, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्राच्या कांय वाठारांनी आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास दिला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे मादे चॅनल बरोबर 8 वरांचेर समाचार प्रभात, 8 वर 15 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबर, 8 वर 30 मिनटांचेर मराठी खबर आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करता, 8 वर 40 मिनटांचेर कोकणी खबर आसतल्यो आमच्या स्टुडिओतल्यान.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर। सहकार मंत्रालयानं गेल्या पाच वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा। फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संप

दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत जेएएसीवर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंडीगढ पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जकार्ता हांगा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतोकडे चर्चा करतले. फाटल्या 5 वर्सात सहकारी क्षेत्राकडेन संबंधित सुमार 30 कोटी लोकांच्या जिवितात सहकार मंत्रालयान नवीन उर्जा निर्माण केल्या अशी केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळां. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी नॅशनल हायवे लॉजिस्टीक मॅनेजमेंट लिमिटेडाचे पुनरावलोकन बसका घेतली. थायलंडातल्या पटाया शारात जाल्ल्या 20 वर्सां सकयल्या आशियाई कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगारांनी 4 भांगरां, 7 रुपया आनी 9 काश्या पदकासयत वट्ट 20 पदकांची दमदार कमाई केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जकार्ता हांगा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतोकडेन चर्चा करतले. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावेल्यान 3 दिसांच्या अधिकृत दौऱ्यार प्रधानमंत्री मोदी काल जकार्ता पावले. राष्ट्राध्यक्ष प्रबोवोनी खासा तरेन विमानतळार स्वतः तांचे स्वागत केले. मोदींचे विमान

0: इंडोनेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच इंडोनेशियाच्या हवाई दळाच्या लढाऊ विमानांनी तांकां एस्कॉर्ट केले. ह्या येवकाराचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी अशें करत प्रधानमंत्री मोदींनी म्हळें की 2018 तांच्या दौऱ्यावेळार स्थापित जाल्ल्या भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीक नवी गती दिवपाक राष्ट्राध्यक्ष प्रभू कडेन चर्चा करपाक ते उत्सूक आसात. जकार्तात आगमन जाल्या उपरांत सादर केल्ल्या समृद्ध सांस्कृतीक कार्यक्रमाचे मोदींनी कौतुक केले. हे कार्यक्रम भारत आनी इंडोनेशिया मदले खोल सभ्यता विशयक सांस्कृतीक आनी आध्यात्मिक संबंध दर्शयतात अशें तांणी म्हळें. तशेंच इंडोनेशियातल्या विद्यार्थ्यांचो समावेश आशिल्ल्या समन्वय गटान सादर केल्ल्या भरतनाट्यम सादरीकरणाची तांणी तोखणाय केली. आपल्या हॉटेलांत भारतीय समुदायाच्या सदस्यांकडच्यान मेळिल्ल्या उबदार येवकारा उपरांत मोदींनी वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम पळयले. भारतीय समुदायाचे आभार मानतना प्रधानमंत्र्यान म्हळें की जकार्तात तांकां मेळिल्ल्या ह्या मोगाळ येवकारान ते भारावल्यात. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती हांणी सांगले की प्रधानमंत्र्यांचो हो इंडोनेशिया दौरो आग्नेय आशियातल्या सगळ्यांत व्हड अर्थवेवस्थे वांगडा भारताच्या धोरणात्मक भागीदारीत म्हत्वपूर्ण प्रगती घडून हाडपी थारतलो. संरक्षण, दर्या सुरक्षा, डिजिटल कनेक्टिव्हिटी, म्हत्वपूर्ण खनिजा आनी व्यापार ह्या क्षेत्रांनी म्हत्वपूर्ण घोषणा अपेक्षित आशिल्ल्याचे तांणी सांगले. फाटल्या 5 वर्सात सहकारी क्षेत्राकडेन संबंधित सुमार 30 कोटी लोकांच्या जिवितात सहकार मंत्रालयान नवीन उर्जा निर्माण केल्या अशें केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळां. नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापणूक दीस मनोवपा खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयताना शाह हांणी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2021 वर्सा स्थापन केल्ल्या मंत्रालयान सहकार क्षेत्राच्या कार्यप्रणालीचे रुपांतर आधुनिक पारदर्शक तंत्रज्ञानाचेर आधारित आनी स्पर्धात्मक पद्दतीन केलां.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि बहरीनात राजा हमद बिन इसा अल खलिफा हांची भेट घेतली आणि द्विपक्षीय भागीदारी अधिक घट्ट करपाच्या उपायांचेर चर्चा केली. 5 ते 10 जुलै या कालावधीत आखाती देशांच्या 4 देशीय दौऱ्यार असताना जातून कुवैत आणि ओमानूय आसपावता आणि आता कतारा उपरांत डॉ जयशंकर बहरीनाक पावल्यात. केंद्रीय रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नॅशनल हायवे लॉजिस्टीक मॅनेजमेंट लिमिटेड पुनरावलोकन बसकेच्या अध्यक्षपदार आशिल्ले. देशभरात विकसित जावपी मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क, रोप वे, इंटर मॉडल स्टेशनां आणि वे साईड सुविधांच्या प्रकल्प पातळेचेर प्रगतीचो तांणी या बसकेत आढावा घेतलो. ह्या बसकेत तांणी फुडारा खातीर सज्ज एकत्रित येरादारी पर्यावरण यंत्रणा तयार करपाक ह्या परिवर्तनकारी उपक्रमाचे धोरणात्मक म्हत्वाचेर भर दिलो. ह्या प्रकल्पाक लागून मल्टी मॉडल जोडणी घटमूट जातली, नवी अर्थिक संद निर्माण जातली, समतोल प्रादेशिक उदरगतीक चालना मेळटली आनी भारताची एकंदर रसद स्पर्धात्मकता वाढटली अशें तांणी नमूद केले. गडकरी हांणी प्रकल्प चालीक लावपाक आडमेळी हाडपी मुखेल आव्हानांचे मूल्यांकन केले आनी प्राधान्यपणान अडचणी पयस करून प्रकल्प चालीक लावपाक गती दिवपाक सगळ्या संबंधित भागधारकांक निर्देश दिले. तशेंच हे प्रकल्प वेळार पुराय केल्यार रसद कार्यक्षमताय वाढटली, येरादारीचो खर्च उणो जातलो आनी प्रवाशांक संवसारीक दर्जाची मुळावी बांदावळ आनी सुविधा मेळटली, जाका लागून विकसित भारत आनी आत्मनिर्भर भारत ह्या संकल्पनाक आनीक चालना मेळटली अशें तांणी अधोरेखित केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. ह्या वर्सा भगवान जगन्नाथाच्या रथयात्रे खातीर 300 परस चड खाशेल्यो गाडयो चलयतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. नेमान चलपी 800 परस चड गाड्यां मदीं ह्यो अतिरिक्त गाडयो आसतल्यो. पुरी रेल्वे स्टेशनाचेर 30,000 प्रवाशांक रावपाची तात्पुरती व्यवस्था करतले अशें तांणी म्हळां.
3: We will be operating 300 plus special trains during the Ratha Yatra of Mahaprabhu Jagannath Ji, and during Onam festival we'll be running about more than 100 special trains. This is a big effort from railways, effort from the central government, effort from Prime Minister Shri Narendra Modi Ji to make sure that our citizens get affordable and safe services. We'll continue to work in that direction.
0: Adivasi Vyavhar

0: मंत्रालय आयजसावन ओडिशाच्या भुवनेश्वर शारात आदिवासी संशोधन संस्था घटमूट करपाविशी दोन दिसांची राष्ट्रीय कार्यशाळा घडोवन हाडटा. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम हे कार्यशाळेचे उक्तावण करतले. सुमार 200 सहभागी हे कार्यशाळेक हजर असतले. ह्या निमतान आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ वाराणसी हांचे मदीं समजिकायेच्या कबलातीचेर सय जातली. ह्या कार्यक्रमाचे एक मुखेल वैशिष्ट म्हळ्यार ट्रायब एक्साचे अनावरण. आदिवासी कला, संस्कृताय, भास, पारंपारीक गिन्यान आणि कुशळटाय उदरगती खातीर समर्पित केल्लो पहिल्या प्रकारची ही पहिली डिजिटल शिक्षण माची. देशभरातल्या आदिवासी संशोधन संस्थेच्या कार्यावळीचो नियाळ घेवप आणि तांकां चैतन्यशील ज्ञान संस्था, सांस्कृतिक संसाधन केंद्रां आणि आदिवासी उदरगती खातीर धोरण आधार केंद्रां म्हणून विकसित करपा खातीर एक व्यापक चौकट तयार करप हो कार्यशाळेचो हेत आसा. भारताच्या चामडे आणि पायतणा क्षेत्रातल्या निर्यातीची किंमत सुमार 4.5 अब्ज डॉलर्स आसा आणि मुक्त व्यापार कबलातीवरवी 38 विकसित देशांनी आपली बाजारपेठ उक्ती केल्ल्यान या क्षेत्रात वाढ जावपाची व्हड संभावना आसा असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. या देशात युनायटेड किंगडम, ओमान, युनायटेड अरब अमिरात आणि हेर देशांचो आसपाव जाता. नवी दिल्लीत झाल्या काउन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट्साच्या नॅशनल एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड 2024-25 या कार्यावळीत उलयताना गोयल हांणी सांगले की इक्वेडोर सयत जायते देश भारताकडेन मुक्त व्यापार कबलात करपाक उत्सुक आसात, जाका लागून भारतीय निर्यातदारांक नवी संद निर्माण झाल्या. निर्यात बाजारपेठेत विविधता हाडपाची गरज आसा हाचेर भर दितना तांणी सध्या भारताची 77% चामड्याची निर्यात फक्त 15 देशांनी जाता असे नदरेक हाडले. या क्षेत्राची तांक फक्त पायतणा मेरेन मर्यादित ना, पूण बॅग, पाकिटां, सॅडल्स, जॅकेट आणि कपडे मेरेन विस्तारल्या असे मंत्री गोयल हांणी सांगले. जिणेच्या दर एका मळार चड करून चामड्याचो उपयोग जाता, देखून ताच्यो इतल्यो विंगड विंगड प्रकारांनी वापर करपी उद्देग खूप उणे आसात असे तांणी नदरेक हाडले. गोयल हांणी फर्निचर आणि उच्च दर्जाच्या वण्टीचे आवरण अशा अपहोल्स्ट्रीत चामड्याच्या वापराचेरूय भर दिलो आणि हो उद्देग विंगड विंगड प्रकाराच्या उत्पादनांक आणि वेगवेगळ्या दरांच्या पातळीचेर पुरवण करता असे म्हळे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टान ट्रस्टाचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्ट वांगडी डॉ अनिल मिश्रा हांचे राजीनामे स्वीकारल्यात. राम मंदिर देणगीत कथित अफरातफरीच्या आरोप प्रकरणात तांची नावां मुखार आयल्या उपरांत दोघांनी आपल्या पदाचो राजीनामो दिल्लो. नवी नेमणूक जाय मेरेन कृष्ण मोहन हांची अंतरीम सरचिटणीस म्हणून नेमणूक केल्या. तशेंच देणगी म्हणून मेळिल्ल्यो सगळ्यो वस्ती आणि मोलादीक वस्तू सुरक्षीत आसात आणि ताचो योग्य हिशोब केला आणि देणगीत मेळिल्ल्या वस्तूंचो तपशील ट्रस्टाकडेन आसा असे तांणी स्पष्ट केला. थायलंडातल्या पटाया शारात जाल्ल्या 20 वर्सा सकयल्या आशियाई कुस्ती सर्तीत भारतीय कुस्तीगिरांनी 4 भांगरां, 7 रुपया आणि 9 कश्या पदकांसयत वट्ट 20 पदकांची दमदार कमाई केली. वजनाचे वेगवेगळ्या विभागात भारतान सातत्यान पदकां जिखून बायलां आणि दादल्यांच्या फ्रीस्टायलीत अशा दोन्ही प्रकारात सांघिक क्रमवारीत अव्वल तिनामधी सुवात मेळिली. बायलांच्या कुस्तीत भारतान 184 गुण मिळवून दुसरो क्रमांक मिळिलो, जाल्यार भारतान तिसऱ्या क्रमांकाचे जपानाचेर मात करून 142 गुण मिळिले. दादल्यांच्या फ्रीस्टायल पंगडान 152 गुण मिळून तिसरो क्रमांक मिळिलो आणि कझाकस्तान 170 गुण मिळून जैतिवंत थारलो. फुटबॉलात काल रात्री डेला स्टेडियमाचे जाल्ल्या राऊंड ऑफ 16 खेळात पोर्तुगालाचो 1-0 असा पराभव करून स्पेनान फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरयेत धडक मारल्या. भारतीय हवामान खात्यान दर्यादेग कर्नाटक, गुजरात, कोकण गोय आणि मध्य महाराष्ट्राच्या कांय वाठारांनी आयज व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास दिला. आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जकार्ता हांगा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो कडेन चर्चा करतले. फाटल्या 5 वर्सात सहकारी क्षेत्राकडेन संबंधित सुमार 30 कोटी लोकांच्या जिवितात सहकार मंत्रालयान नवी उर्जा निर्माण केल्या असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहाणी म्हळा. थायलंडातल्या पटाया शहरात जाल्ल्या 20 वर्सा सकयल्या आशियाई कुस्ती सर्तीत वट्ट 20 पदकांची दमदार कमाई भारतीय कुस्तीगिरांनी केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबर आयका सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: खंय वता इतले ताकतिकेन?
2: आणि खंय? बाजारात.
1: बाजारात? आणि पोती खंय तर?
2: पोती पोती त्या दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची? ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.
3: एक जमान

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
1: दोनशे 233° 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पुणे केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकून चित्र संगीत ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यक्रमात तुमचा योकार. ऐकूया बातों बातों में ह्या फिल्मातले गीत. अमित खन्ना हांची रचना, राजेश रोशन हांचे संगीत, गीताक जोड आवाज किशोर कुमार आशा भोसले हांचा.

दिल ही दिल में ह्या फिल्मा खातीर आयकपनो जोड आवाज आशिल्लो मोहम्मद रफी सुलक्षणा पंडित हांचो. आतां ऐकुया आंखो में सपने ह्या फिल्मांतले अमित कुमार कविता कृष्णमुर्ती हांच्या आवाजांतले गीत माफ करात जीना तेरे गली में SP बालसुब्रमण्यम हांच्या आवाजांतले गीत रविंदर रावल हांची रचना बाबुल बोस हांचे संगीत.

एसपी बालसुब्रमण्यम अनुराधा पडवाल हांच्या जोडावाजातले गीत ऐकून निघते समय गेले. आता ऐकूया आंखो में सपने हा फिल्मातले अमित कुमार कविता कृष्णमूर्ती हांच्या जोडावाजातले. वी विजय हांची रचना, नीलू निरंजन हांची संगीत आशिल्ले गीत ऐकूया.

0: लागा चुनरी में दाग ह्या फिल्मातले के के श्रेया घोषाल ह्यांच्या जोडावाजातल्या ह्या गीतासंगाता नायची चित्रसंगीत ही हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ इथल्यान सोपता.
1: कामावेली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को, तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz.

0: Ranger, Rainbow Sands.
1: नमस्कार श्रोते हो, भक्तिधारा ह्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.

0: श्रोते हो, साधना सरगम यांच्या स्वरातील ह्या गीताने भक्ती दारा ह्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
0: बरोबर 10 दिल्लीहून संक्षेपित होणाऱ्या मराठी बातम्या, हिंदी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

0: ऐक बनो फादर जोज अंतानियो दे कोस्ता आणि संगताने गायले ह्या कातारा संगतानायची कातारची कार्यावळ इथल्यान सोपता.
1: खंय वता इतले ताकतिकेन?
2: आनी खंय? बाजाराक.
1: बाजाराक? आनी पोती खंय तर?
2: पोती? पोती ते दितात मगो फुकट.
1: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
2: मागीर
1: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
2: कळ्ळें कळ्ळें, कपड्याची पोती.
1: से नो टू प्लास्टिक.
0: दोनशे 33° 1' म्हळ्यार 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचे माध्यम. ऐकपणा आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज या कार्यावळीत भारती वैश्यपायन ज्या गायनात राग भोपाल तोडी आणि राग हिंडोल तुमकां ऐकपाक मेळटलो. ऐकूया भारती वैश्यपायन ज्या गायनात राग भोपाल तोडी.

भारती वैशंपायनाच गायनान रागभुपाल तोडी निघत सुमेगलो तांच्याच गायनान ऐकूया आता राग हिंडॉल.

शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ ऐकतात. भारती वैशंपायन यांचे गायन, त्यांनी गायलो राग हिंडोल. इकरावरांचे दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतात.

आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 11 वरां जाऊन 9 मिनटां जाल्यात. तालथरात फिल्मी संगीताचेर आयकत गाता रहे मेरा दिल.

लोफर फिल्मात मोहम्मद रफी, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांणी संगीतबद्ध केल्या, आनंद बक्षी हांच्या गीता उपरांत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम. मैंने प्यार किया या फिल्मात राम लक्ष्मण हांचे संगीत असद भोपाली हांच्या गीता खातीर.

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.
1: आता रहे मेरा दिल कार्यावळ फुडे मरताना घर घर की कहानी या फिल्मात मोहम्मद अजीज आणि अनुपमा देशपांडे, पप्पी लहरी यांचे संगीत, इंदीवर यांचे गीत.

मोहम्मद अजीज आणि अनुपमा देशपांडे व पिल्हारी यांच्या संगीत निर्देशनाखाला हे गीत आशिले हिंदीवर हांचे घर खरके कहानी या फिल्मातले. आणि आता कार्यावळ फुडें व्हरतना पिंजरा चित्रपटात लता मंगेशकर.

0: ऐन तुपारी गवळण नारी आल्या यमुनीवरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली ग शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बसला

निर्माण फिल्मात तुम्ही ऐकले शालिनी ह्यांच्या आवाजातले हे गीत, ही आलय आणि कार्यावळ सोपवताना लता मंगेशकर. ऐकूया सुराग फिल्मा खातीर बप्पी लहरी ह्यांचे संगीत, ही रचना कैफी आजमी ह्यांची.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 12 वरांचो हो वेळ आनी आता ही आसा. ह्या उपरांत वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची रूपरेषा आयकपाची. कार्यावळींची ही रूपरेषा सांगून जाल्या उपरांत आयकपाक रावात घरकूल कार्यावळ. खासा बायलां खातीर आशिल्ली ही कार्यावळ घेवन येता मेघना कुरुंदवाडकर हांणी सादर केल्ली कथा आतला आवाज, तशेंच कविता बोरकार हांणी सादर केल्ल्यो कविता. 1:05 आसतली कानो ओवळां, 1:40 सदा फुली आनी दनपारच्या सभेतली निमणी कार्यावळ 2:30 चित्रसंगीत. प्रसारण सदा भशेनच 5:30 सुरू जातले. इंग्लिशीतली युवन 5:30 घेवन येता कॉफी विजडम. मालविका सिल्वेरा हांणी सादर केल्ली कार्यावळ 6:15 शब्दोली. कातारांची कार्यावळ 6:35 मराठी चित्रपट संगीत 7:00 प्रादेशीक खबरो 7:20 जाल्या उपरांत 7:30 चावडे गांयडोळ खत तंत्रज्ञान. विश्राम गांवकार हांची राहुल कुलकर्णी हांणी घेतिल्ली मुलाखत अमेरिक लायतात. 8:15 गीत गजल. 8:30 इंग्लिशीतली कार्यावळ द रोल ऑफ सायन्स इन शेपिंग अ फ्युचर. डॉ नियती कळंगुटकर हांचे उलोवप तुमकां आयकपाक मेळटले. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी 9:15 स्पॉटलायट, 9:30 मनी टॉक आनी 9:45 मंथन. दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. आनी आयची निमणी कार्यावळ 10 वरांचेर गोंयची ल्हारां आयकपनो म्हादय चॅनलावेल्यान आमचो तुमचो हो सांगात 11:10 मेरेन. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 12:05 आतां जायत आयल्यात आयकपाक रावात घरकूल कार्यावळ रोखडीच.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपयांमेरेन मोफत उपचारांचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चढ मोफत उपचार केल्यात. जगा लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चात सुमार 2 लाख कोटी रुपयांची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाऊनलोड करात आणि आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरावर कॉल करात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादेव वाहिनी आहे. श्रोते हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत खास महिलांसाठी हा कार्यक्रम घरकुल.

नमस्कार भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मेघना कुरुंदवाडकर यांनी सादर केलेली कथा आतील आवाज, आणि नंतर कविता बोरकर यांनी सादर केलेल्या कविता शोधे हो. आणि भगिनीनो, कार्यक्रमाची ही सुरुवात सुखकर्त्या गणपतीच्या आराधनेनं.

0: भगिनीनं, सुखकर्त्या गणपतीच्या आराधनेनं ही कार्यक्रमाची सुरुवात होते आणि आता ऐकूया आतला आवाज. मेघना कुरुंदवाडकर यांनी सादर केलेली ही कथा.
1: रेवा ऑफिसमधून घरी यायला निघाली. घर कुठलं ते? हॉस्टेलच. ती आता हॉस्टेलवर राहते. तिला आज तिथं परतावं असं वाटतच नव्हतं. ती तशीच एकटीच हळूहळू पावलं टाकत टाकत बागेच्या कठड्यावर येऊन बसली. बाग मुलांनी माणसांनी गजबजून गेलेली होती. ती मात्र या सगळ्या गोतावळ्यात एकटी एकटी. समोरून एक जोडपं आपल्या लहान मुलाचे दोन्ही हात दोघांनी धरलेले आणि त्याला गवतावरून चालवत घेऊन येत होतं. ते मुलंही नव्याने चालायला लागलेलं असावं. त्या दोघांना त्याला सारखं सावरावं लागत होतं. ते पाहून तिला तिच्या यशची आठवण झाली. गेले 4 महिने ती त्याला भेटायला गेलेलीच नव्हती. त्याच्या आठवणींनी ती कासावीस होत होती, पण तिचा नाईलाज होता. त्याला इथे घेऊन येणं तिला शक्य नव्हतं. तिची नोकरी, तिचं हॉस्टेलवर राहणं, या सगळ्या आठवणींनी तिचं तिलाच भडभडून आल्यासारखं वाटलं. रडायचं नाही असं ठरवूनही सारखं डोळ्यात पाणी का येतं? कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते? ती हा प्रश्न स्वतःलाच विचारत होती. आपल्या चुकांचं समर्थन कुणासमोर करायचं? चूक माझीच होती का? एवढ्यात तो चालणारा छोटा मुलगा अडखळून पडला, रडलाही. त्या जोडप्यात थोडीशी बाचाबाची झाली. आवाज चढे झाले, पण 5च मिनिटं. लगेचच सगळं शांत झालं. त्या बाळाला चॉकलेट दिलं. ती दोघं भेळ खायला भेळेच्या गाडीकडे निघून गेली. विचार केला तर किती सोपं असतं सगळं, पण मग नमतं घ्यायची तयारी दोघांचीही नाही. सतत घरात भांडणं. तिला प्रत्येक वेळी वाटायचं, मी ही राहुल एवढीच शिकलेली आहे, नोकरी करते आहे आणि यश दोघांचाही आहे. तेव्हा दोघांनी त्याला पूर्ण वेळ द्यायला हवा. मी एकटीनेच त्याचं सगळं का करावं? त्याला भरवायचं, नॅपी बदलायच्या, झोपवणं, खेळवणं, का कुणाल ठाऊक? या अशा कारणावरून सतत रेवा राहुलची वादविवाद करत राहिली. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष मजेत गेली. हनीमूनला नैनिताल मसुरीला फिरून आली. दिवस मजेचे होते. सासरी आलं की सासूबाई सासरे कौतुक करायचे. खूप शिकलेली सून म्हणून तिला अगदी खालीवर करत होते. तिच्या आवडीचे पदार्थ करायचे, गाडीतून गोव्याचे समुद्र किनारे दाखवायचे. रेवाला दिवस राहिल्यावर तर आणखीनच कौतुक. गोवा मुंबई ती विमानानेच यायची जायची. डोहाळ जेवण नाना नमुन्याची. खरं तर माहेरपेक्षाही तिचं सासरी कौतुक होत होतं, कारण तिचे मम्मी पप्पा दोघही नोकरी करायचे, त्यामुळे त्यांचा दिवस हा कामाच्या व्यापात बांधलेला असायचा. रोज फोनवर आईशी गप्पा व्हायच्या, पण त्या तेवढ्याच. यशचा जन्म झाला आणि दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण मग हळूहळू बाळाच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागली. तेव्हा मात्र वादांना सुरुवात झाली. शब्दांना धार आली. खरं खोटं, बरोबर चूक, तिला काहीच कळेनासं झालं. उठल्यापासून

सतत करकर सुरू असायची। त्यात राहुलनं चांगली नोकरी सोडून स्वतःचा उद्योग सुरू करायचं ठरवलं। त्यात त्याचं टेन्शन वाढलेलं असायचं। स्वतःचा उद्योग म्हणजे दिवसाचे 24 तासही कमी पडतात हे तिनं पाहिलं। रात्री रात्रीपर्यंत मीटिंग चालत होत्या। राहुलला यायला उशीर व्हायचा। सकाळी उठल्यावर त्याची गडबडच असायची। खाल्लं नाही नाही करून निघून जात होता। या सगळ्याचा तिच्या मनात त्याच्याविषयी साचलेला राग एकदम उफाळून आला। एक दिवशी राहुल लवकर घरी आला होता। तो आला म्हटल्यावर तिनं त्याला यशकडे लक्ष द्यायला सांगितलं। राहुल दमलेला होता। त्याला खरं तर विश्रांती घ्यायची होती। त्यानं रागारागानं यशला कॉटवर आपटला। त्या आपटण्यानं तो मोठा आवाज काढून रडायला लागला। रेवा तो आवाज ऐकून बाहेर आली आणि तिथूनच भांडणाला सुरुवात झाली। मी निघून जाते यशला घेऊन, रेवा म्हणाली। तेव्हा चिडलेला राहुल म्हणाला, जा जा परत येऊच नकोस, जा, तुझं तोंडही दाखवू नकोस मला, मला तू कधी समजूनच घेतलं नाहीस। रेवानी यशला घेतलं आणि धाडकन दरवाजा बंद करून ती आपल्या माहेरी निघून गेली। आईने तिला समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या, पण तिनं जाम लक्ष दिलं नाही। ती तिथूनच नोकरीला जात येत होती। तिनं राहुलला एकही फोन केला नाही। राहुलचाही त्यानंतर तिला फोन आला नाही। रेवाच्या मम्मी पप्पांनी साताऱ्याला एक बंगला घेतलेला होता आणि रिटायरमेंट नंतर आता ती दोघं तिथं राहायला जाणार होती। आईनं तिला समजावून सांगितलं, पण रेवा बदली नव्हती। तेव्हा तिची आई म्हणाली, रेवा, आम्ही दोघं आता साताऱ्याला जाऊन राहणार आहोत। तू अजून विचार कर, तू परत जा राहुलकडे, तुम्ही दोघं सुखाने संसार करा। त्यावर रेवा म्हणाली, नाही, मी तिथे परत जाणार नाही। राहुल मला म्हणालाय तू परत इथं येऊ नकोस, मग मी अपमान सहन करून परत जायचं का? रेवाची आई म्हणाली, आम्ही कमी का अपमान सहन केले, पण टोकाची भूमिका कधी घेतली नाही। बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकलंच पाहिजे। यशच्या भविष्याचा प्रश्न आहे, तू आमचं ऐकणार आहेस थोडीस, पण तूच ठरव काय करायचं ते, त्याला मी उत्तर शोधेन, रेवा तेव्हा दिमाखात म्हणाली होती। तुम्ही जा दोघही साताऱ्याला, मी राहीन इथे एकटी। तेव्हा तिची आई म्हणाली, तुझे पप्पा म्हणतायत हे घर भाड्याने देऊन जायचं, तू जा ना यशला घेऊन राहुलकडे, तुमचा संसारही सुरळीत सुरू होईल म्हणून म्हणते मी। नाही म्हणजे नाही, रेवा निश्चयावर ठाम होती। ते पाहून दोघांनी यशला त्यांच्याबरोबर घेऊन जायचं, म्हणजे मग ती लेडीज हॉस्टेलवर राहू शकेल असा प्लॅन आखला। शेवटी रेवा हॉस्टेलवर राहायला गेली। यश त्या दोघांबरोबर साताऱ्याला गेला आणि तिचं नवं आयुष्य सुरू झालं। पण या नव्या आयुष्यात म्हणावी तशी ती रमत नव्हती। ऑफिसमधले लोक तिच्याविषयी कुजबुजत होतेच। आता हॉस्टेलवरच्या मुली मैत्रिणी असूनही त्या खोदून खोदून विचारायच्या। या सगळ्याला जमवून घेताना ती मनानं खचत चालली होती। यश जवळ होता तोवर ती धीर एकवटून राहत होती। आता तिला घर असून घर नाही, नवरा असून नवरा नाही, राहुलचं नवं ऑफिस, नवं घर, नवी गाडी, आता त्यातलं तिचं काहीच नाही आणि यश तोही आता दूर। जवळजवळ वर्ष होत आलं या गोष्टीला। दोघंही वेगळं राहतोय, पुढं काय करायचं? साधा फोनही कधी राहुलनं केला नाही। माझ्यासाठी नाही तर निदान यशसाठी तरी त्याला आठवणच येत नाही का? का तो असा वागला? एवढं त्याला काम असतं का? हल्ली ती नुसते विचार करत असते, उलट चुलट विचार। चुकलं कुठं कुणाचं, त्याचं, माझं की दोघांचंही? पण यातून मार्ग कसा काढायचा? आई 10-10 वेळा विनवत होती, पण रेवा तेव्हा तयार झाली नाही। राहुलनं केलेला अपमान, लग्न होईपर्यंत दिवसाला 10 फोन करणारा राहुल आता मला पार विसरला का? रेवा बराच वेळ कठड्यावर बसली होती। आता काळोख व्हायला लागला होता। परतायला हवं होतं। हॉस्टेलवर वेळेत नाही पोचलं तर दार बंद होतं। ठराविक वेळेतच जेवायचं, तीच चव, तेच जेवण, पण नाईलाजानं ते घशाखाली ढकलावं लागतं। विचार करता करता काळोखातून तिला रस्ताच दिसेनासा झाला। कुठे वळावं नेमकेपणानी, काय करावं तिला काहीच सुचत नव्हतं। आज ती अस्वस्थ होती। यशला घेऊन घर सोडून निघून आल्यावर आज पहिल्यांदाच तिला हे सगळं नीट मांडून विचार करावा असं वाटलं। आई म्हणत होती, तेव्हा परत गेले असते तर रागाच्या भरात राहुलनं केला असेल अपमान, पण म्हणून घरात घेतलं नसतं का? रेवा या प्रश्नावर अडकली। आपण परत जावं, यशला घेऊन परत जावं राहुलकडे आणि नव्यानं जीवन जगावं। आपल्या

0: चुकांची कबुली द्यावी, चुकलं म्हणावं, परत अशी मी वागणार नाही, पण आता हे शक्य आहे का? का शक्य नाही? तिचं दुसरं मन तिला म्हणत होतं, अजून वेळ गेलेली नाही, जेमतेम वर्षच होतंय, त्याला माझी आठवण येत असेल नसेल का? पण त्याचा पुरुषी अहंकार आड येत असेल. खरंच कुणीच नाही इथे कुणाचा, फसवी सारी नाती रे. रागा रागाने आणि तावा तावाने बोलणारी रेवा आता वर्षभर वेगळं राहिल्यानी आणि जगाचे अनुभव घेतल्यामुळे थोडी थोडी बदलून गेली होती. यश लांब गेल्यावर आणि हॉस्टेलचं जीणं जगायला लागल्यामुळे तिचा तिनेच हिशोब मांडला आणि ठरवलं काय होईल ते होईल, उद्या त्याला भेटायला जायचंच आणि त्याला प्रेमाने विचारायचं, मी यशला घेऊन परत येऊ राहिला. तेव्हा राहुल काय म्हणेल, तुला मी नाही म्हटलं नव्हतं आणि आता येही म्हटलं म्हणत नाहीये, निर्णय तुझा तू घ्यायचा आहेस. तिथं घरी गेल्यावर म्हणायचं, चुकलं माझं राहुल, मला माफ कर, मी पुन्हा कधी अशी वागणार नाही, तुला समजून घेईन, प्लीज नाही म्हणू नकोस. मनाशी निश्चय केल्यावर आणि तिच्या मनाने चूक कबूल करायची ठरवल्यावर ती निश्चिंत मनानं हॉस्टेलवर परतली. परततानाच तिनं ठरवलं, हे असं लाचारीनं जगायचं नाही, स्वतःचं हक्काचं घर आहे, नवरा आहे, मुलगा आहे, हे सगळं असताना का असं हॉस्टेलवर राहायचं? शेवटी ते आपलं असतं, हक्काचं असतं, प्रेमाचं असतं. तिच्या आतल्या मनानं आपणहून हा निर्णय घेतला होता आणि तिचा आतला आवाज तिला साथ घालत होता, तू परत जा, तू परत जा.
1: भगिनीनं, घरकुल कार्यक्रमात ही होती मेघना कुरुंदवाडकर यांनी सादर केलेली कथा आतला आवाज.

0: La tadirin zahaswar, panditirin alimishkatrin zahaswar, maitra jivanze, ya sangrahansati, हे गीत
1: डोळे भाषा पंडितांना कधी विचारावंसं वाटतं.

0: संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. भगिनीनं आपली ही भेट खरकूल कार्यक्रमात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादैवाहिनीवरून. यानंतर कविता बोरकर सादर करतायत आपल्या कविता.
1: डोळे सादर करते. विषय आहे डोळे. भाषा पंडितांना कधी विचारावंसं वाटतं, डोळ्यातील प्रेमभाषेचं व्याकरण शिकता येतं, दुसरी चारोळी. आपले डोळे आपल्याशीच कधी बेईमानी करतात, अंतरंगातले सारे भाव जगासमोर मांडतात, घेऊन पापण्यांचा आधार रावण यांनी सुख, पण न जुमानता झरतात अन उघडं पडतं ना दुःख, डोळ्यांना भिडता डोळे नकळे कैसी किमया घडते, जगण्याला फुटुनी पंख मन पाखरू पाखरू होते, आणि आता ही शेवटची चारोळी. पापण्यांचा सावध पहारा, न काजळाची तीट, तरी सौंदर्य उधळतात हे किती बाई धीट, आता कविता सादर करते. कवितेचं नाव आहे मातीत पुन्हा मिसळलं. बघता बघता हिरवं पान पिकत पिकत गेलं, धम्म पिवळं पिकलं पान झाडावरून गळलं, तृप्त होऊन धरणीच्या कुशीमध्ये शिरलं, जाता जाता सहजच अनुभव देऊन गेलं, जगण्याचं गणित कधी सहज सुटत जातं, छोट्या छोट्या घटनातून बरंच शिकवून जातं, येणं जाणं हेच असतं जाणणं, जीवन सहज स्वीकारणं हेच असतं कळणं. सळसळणारं पान कसं शांत शांत झालं, मातीमधून आलं अन मातीत पुन्हा मिसळलं, कवितेचं नाव आहे सुंदर सहजीवन. सुरकुतलेली आजा आजी लोणच्यागत मुरत होती, जगण्याच्या छटा समजून साथ सोबत करत होती. कित्येक जोडपी जगत असतात व्याख्या बनून तृप्तीची, देख घालून देत असतात समाधानी वृत्तीची. त्यांच्या सुद्धा वाट्याला रात कधी अवसेची, त्यांच्यात सुद्धा राग रुसवा बट्टी मात्र नित्याची. गोळ्या काढे बाम तेल सारं काही सुरू असतं, चेहऱ्यावरचं हसू मात्र तरी सुद्धा कायम टिकतं. उत्साहाचा वाहता झरा मुळी कधी आटत नाही, आनंदाचं व्रत धरता कमतरतेला थारा नाही. असं सुंदर जगणं देवा साऱ्या जोड्यांना मिळू दे, हृदयातील वास तुझा एकमेका कळू दे, पुढची कविता आहे हिरकणी. आजही किल्ला लढतीये, शहरातील कामकरी आईमध्ये प्रतिबिंबित होतीये, संघर्षाशी झुंजतीये, जीव धोक्यात घालतीये, हिरकणी आजही किल्ला लढतीये. घर पाळणाघर नोकरी, यात

चाकांवर गरगरतीये, पान्हा मोकळा करतीये, बाटलीत भरून ठेवतीये, फ्रीजमध्ये साठवतीये, गोड पापा घेतीये, बदल्यात समजूत घालतीये, गळा मिठी सोडवतीये, बळेच टाटा करतीये, हिरकणी आजही किल्ला लढतीये. ताणतणाव वाढतोय, ताणतणाव वाढतोय, लहानगा बळी ठरतोय, आईचा तोल जातोय, बदड बदड बदडतीये, बदड बदड बदडतीये, ओरड ओरड ओरडतीये, मग धो धो रडतीये, भावनांना आवरतीये, बदलायचं ठरवतीये, पुन्हा पदर खोचतीये, हिरकणी आजही किल्ला लढतीये. हो, हिरकणी आजही किल्ला लढतीये. या कवितेचं नाव आहे शेवटी जळणं आलंच. थोडी नजर भेट मग थेट भेट, थोडी नजर भेट मग थेट भेट, साहजिक तेच घडलं, साहजिक तेच घडलं, तीचं दिल त्याच्या प्रेमात पडलं, तीचं दिल त्याच्या प्रेमात पडलं. विचारू लागली करूया लग्न बांधूया बंध, विचारू लागली करूया लग्न बांधूया बंध, उत्तर न देता तो निघून गेला, उत्तर न देता तो निघून गेला. ती करत राहिली, ती करत राहिली उपास तपास व्रत वैकल्य, जगत राहिली चिकाटीने वेड्या आशेवर. ती करत राहिली उपास तपास व्रत वैकल्य, जगत राहिली चिकाटीने वेड्या आशेवर. आज उद्या परवा तेरवा कधीतरी केव्हा तरी, गाठलं एक टोक जगायचं, आयुष्यभर जळत राहायचं, शेवटी जळणं आलंच. एकदा तो तिच्या प्रेमात पडला, एकदा तो तिच्या प्रेमात पडला, विचारू लागला करूया लग्न बांधूया बंध, उत्तर नाही असं आलं, उत्तर नाही असं आलं, तरी धाडतच राहिला एसएमएसनं मिस्ड कॉल, तरी धाडतच राहिला एसएमएसनं मिस्ड कॉल. निरोप चिठ्ठ्या चपाट्या वाजवत राहिला शीळ, अडवत राहिला वाट, वाजवत राहिला शीळ, अडवत राहिला वाट. न एके दिवशी भर बाजारात तोंडावर ऍसिड फेकून गेला निघून, न एके दिवशी भर बाजारात तोंडावर ऍसिड फेकून गेला निघून, प्रेमाचं भेसूर रूप जगासमोर मांडून, शेवटी जळणं आलंच, शेवटी जळणं आलंच. या कवितेचं नाव आहे दूर लोटू नकोस. दोष देता येत असला तर देऊ तो कोणाला, दोष देता येत असला तर देऊ तो कोणाला, देवाला दैवाला तुला की मला. समजत नाही तुला सांगू मी कसं, नको ना मला दूर लोटू असं, नको ना मला दूर लोटू असं. अरे सारेच पाहतात स्वप्न, तशी मीही होती पाहिली, सुरेख नक्षी संसाराची मीही होती काढली. आठवते आपली भेट पहिली, नी ओळख कशी झाली, सारं झालं आखून रेखून कुठली रीत नाही सोडली. काही कल्पना ठरतात वेड्या साकारतच नाहीत, काही कल्पना ठरतात वेड्या साकारतच नाहीत, काही कळ्या इवलाल्या फुलतच नाहीत, काही कळ्या इवलाल्या फुलतच नाहीत. बोलला असताच मनातलं तर नसतं का रे चाललं, बोलला असताच मनातलं तर नसतं का रे चाललं, लादलेलं एकटेपण नसतं वाट्याला आलं. माझ्याशी म्हणे तुझं लग्न जबरदस्तीने लावलं, तुझ्या मनात तिसरंच काही न माझ्या गळ्यात डोरलं. राग काढलास माझ्यावर दोर सारे तोडलेस, चौकशी नाही साधी बोलणेच सारे सोडलेस. उभा जन्म माझ्या पुढे आता वैरी बनून ठाकलाय, उभा जन्म माझ्या पुढे आता वैरी बनून ठाकलाय, श्वासागणिक जीव माझा गुदमरत चाललाय. काही काही जीव जन्मताच अनाथ होतात, काही काही जीव जन्मताच अनाथ होतात, काही मात्र बिचारे उगाच पोरके बनतात. सांग ना, दोष देता येत असला तर देऊ तो कुणाला, देवाला दैवाला तुला की मला. समजत नाही तुला सांगू मी कसं, नको ना मला दूर लोटू असं, नको ना मला दूर लोटू असं. आता ऐका दुसरी कविता झाड आणि आपण. पानगळ झालेल्या झाडाला बिलकुल भीती नसते, पानगळ झालेल्या झाडाला बिलकुल भीती नसते, खोल गेलेल्या मुळांवर नेमाने उगवणाऱ्या सूर्यावर त्याची अपार श्रद्धा असते, खोल गेलेल्या मुळांवर नेमाने उगवणाऱ्या सूर्यावर त्याची अपार श्रद्धा असते. अशी श्रद्धा आपलीही असते, अशी श्रद्धा आपलीही असते, माणुसकीवर शुद्ध प्रेमावर हृदयाच्या मौन भाषेवर निखळ मैत्रीच्या वचनांवर.
अशी श्रद्धा आपली

0: ही असते माणुसकीवर, शुद्ध प्रेमावर, हृदयाच्या मौन भाषेवर, निखळ मैत्रीच्या वचनांवर. पानगळीच्या झाडासारखं आपणही नाही डगमगत. पानगळीच्या झाडासारखं आपणही नाही डगमगत. आली वादळं तरी आपणही नाही कोलमडत. माहीत असतं आपल्याला, माहीत असतं आपल्याला थोडी कळ सोसावी लागणार. माहीत असतं आपल्याला थोडी कळ सोसावी लागणार. येणाऱ्या काही दिवसात चित्र हे पालटणार. येणाऱ्या काही दिवसात चित्र हे पालटणार. येतो नेमाने बहर फुलतं पानांपान. येतो नेमाने बहर फुलतं पानांपान. सृजनोत्सवाचा सोहळा झाड अभिमानानं जगत छान. सृजनोत्सवाचा सोहळा झाड अभिमानानं जगत छान. निसर्गाकडून शिकूया हा दिलासा देणारा धडा. निसर्गाकडून शिकूया हा दिलासा देणारा धडा. पाळंमुळं सांभाळत शिंपडूया चैतन्याचा सडा. पाळंमुळं सांभाळत शिंपडूया चैतन्याचा सडा. आणि आता एक छोटीशी कविता, नाव आहे शिकणे. सोसले उन्हाळे न किती पावसाळे, सोसले उन्हाळे न किती पावसाळे, तरी शिकणे चालूच. वर्षे वेगे सरली वाढे अनुभव खोली, तरी शिकणे चालूच. सरले बालपण माथी आले बाईपण, सरले बालपण माथी आले बाईपण, तरी शिकणे चालूच. सूर्य अस्तावला चंद्र उगवला, सूर्य अस्तावला चंद्र उगवला, तरीही शिकणे चालूच. शिकता शिकता उभा जन्म जाई, शिकता शिकता उभा जन्म जाई, तरी उरे खूप काही शिकायचे. तरी उरे खूप काही शिकायचे. थकले मन थकले श्वास, थकले मन थकले श्वास, आता लागे ध्यास आत्मज्ञानाचा, आता लागे ध्यास आत्मज्ञानाचा.
1: भगिनीनो, घरकुल कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण ऐकल्यात नुकत्याच कविता बोरकर यांनी सादर केलेल्या कविता.

भगिनीनो, आषाढी एकादशी श्रद्धा आणि भक्तीची अनुभूती वारकरी संप्रदायात दिंडी संतांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा शिस्तबद्ध असा समूह. हे वारकरी टाळ मृदंग आणि संतांच्या अभंगाचा गजर करीत पंढरपूरच्या विठ्ठलाकडे वाटचाल करतात. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मुख्य असा हा भाग दिंडी. भगिनीनो, दिंडीत कोणताही लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो. सर्वजण एकत्र चालत विठ्ठलाच्या नामात तल्लीन होऊन भजन आणि दिंडी नृत्य करतात. आषाढी वारीच्या प्रवासात रिंगण, अश्व किंवा मेंढ्याचं रिंगण हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा, जिथे घोडे व वारकरी विशिष्ट रचना करून पळतात. भगिनीनो, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव असे संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. कालानुरूप या दिंडीचं स्वरूप आता बदललंय. आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय

सहा अभंग आपण ऐकलात किशोरी आमोणकर यांच्या स्वरात. आणि या भक्तिरचनेबरोबरच आजचा आपला घरकुल हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. भगिनीनो पुन्हा आपली भेट येत्या सोमवारी. निरोप द्या. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राची ही माहिती वाहिनी आहे. दुपारचा 1 वाजतोय. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळी चॅनल एकवट जाऊन 7 मिनिटं झाल्यात. कानाओळा कार्यावळ रोखडीच.
1: से सारे दांत चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दांत चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन मम्मी. सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वीडियो लाइक करने के पैसे मिलेंगे. सो इजी.
4: अनजान लिंक्स पर क्लिक मत कीजिए. आरबीआई कहता है
5: जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळी चॅनल एकवर जाऊन 7 मिनिटं आणि 50 सेकंद झाल्यात. कानाओळा कार्यावळ सुरू करताना चितना ने सपना या फिल्मा खातीर हे काळीज आवडीचे गायतात जेसी डायस.

भांगराळें गोंय गायता भांगराळ्या ताळ्यान ताळो लोर्णाचो.

0: नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते। उभय देशांमधली ही भागीदारी संरक्षण तंत्रज्ञान संस्कृती शिक्षण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले। परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले। या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील। इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल। तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं। अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं। आयआयएम बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है। हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं। हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं। इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा।
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं। या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या।
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है। ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है। फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है। खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है, ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है।
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे। भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील। संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे। या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे। अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। या प्रकरणी विशेष

न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथं काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियमबरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम.
आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक मध्ये निर्माण झालेल्या

0: समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल तुम्ही ऐकतात. दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्यांत 1 वर जाऊन 40 मिनटां आणि 35 सेकंद जाल्ले आसात. ह्या उपरांत सदाफुली कार्यावळ सुरू करच्या पयली ही आसा हवामानाविशी माहिती. पणजेचे वेधशाळेन आमकां 1 वर जाऊन 17 मिनटांचेर कळीत केल्या त्या माहिती प्रमाण हवामानाविशी ही माहिती. फाटल्या 24 वरांत गोंयांत सगळे कडेन पावस पडला. कांय कडेन मध्यम प्रमाणांत तर कांय कडेन मोठ्या प्रमाणांत पावस पडल्याची नोंद हवामान खात्यान केल्या. पावसाची नोंद जाल्या ती अशी आसा. सांग्यार 96.5, वाळपय 49.8, धारबानोड्या 42.4, साखळे 37.8, फोण्या 35 मिलीमीटर, केप्यां 35, ओल्ड गोवा 22.2, पेडण्या 21.2, तर काणकोणा 18.8 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. म्हापशा 14.2, पणजे 14 आणि मुरगांवां 6.4 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या, तर दाबोळे वाठारांत 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्यान केल्या. पणजे शारांत चडांत चड तापमान 30.2, तर उण्यांत उणें तापमान 27.3 डिग्री सेल्सियस इतली नोंद जाल्या, तर मुरगांवां चडांत चड 30 आनी उण्यांत उणें 26 डिग्री सेल्सियस इतल्या पावसाची नोंद जाल्या. हवामानाविशी अंदाज आणि शिटकावणी. आयज सावन 10 जुलय मेरेन गोंयांत सगळे कडेन साधारण ते मोठ्या मध्यम ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडटलो असो अंदाज हवामान खात्यान उक्तायला. तर आयज सावन 10 तारीख मेरेन उटंगाराच्या पावसाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. वाऱ्याचो वेग ह्या वेळार 50 ते 60 किलोमीटर इतलो आसतलो आणि उपरांत हो वेग वाढू येता असे हवामान खाते कळीत करता. आयज सावन 10 जुलय मेरेन येलो अलर्ट हवामान खात्यान जारी केला. 11 तारखेच्यान 11, 12 आणि 13 तारखेक मध्यम प्रमाणात पाऊस पडटलो असो अंदाज हवामान खात्यान उक्तायल्या. विशेष अशी शिटकावणी ह्या दिसांनी हवामान खात्यान कांयच दिल्ली ना. शेतकामत्या खातीर हवामानाविशी माहिती. येता त्या 48 वरांनी गोंयांत सगळे कडेन पाऊस पडटलो. चडांत चड तापमान 31 आणि उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस इतले आसतले अशी माहिती हवामान खातें शेतकामत्या खातीर दिता. गोंय तशेंच महाराष्ट्राच्या दर्यादेगेवेल्या नुस्तेमारप्यांक हवामान खात्यान शिटकावणी दिल्या ती अशी आसा. वाऱ्याचो वेग वराक 60 ते 70 किलोमीटर इतलो आसतलो आणि उपरांत हो वेग वराक 80 किलोमीटर इतलो वाढू येता. दर्या ह्या वेळार खवदळिल्लो आसतलो. ल्हारां उंचायेन मारतली. नुस्तेमारप्यांनी नुस्तें पाकपाक दर्यांत वच्चें न्हय अशी शिटकावणी नुस्तेमारप्यांक हवामान खात्यान दिल्या. पणजेचे वेधशाळेन आमकां कळीत केल्या त्या माहिती प्रमाण ही आशिल्ली हवामानाविशी माहिती. आयकपाक रवात सदाफुली कार्यावळ रोखडीच.
2: हांव प्रज्वल साकरदांडे. हांव हिस्ट्री शिकयतां आनी हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री एन्ड असोसिएट प्रोफेसर ऑफ हिस्ट्री. आनी हिस्ट्रीचेर बुक्स बरयल्या आनी दायज वाटोवपाक हांव खूब वावुरतां. 90 इयर्स सेलेब्रेट करता आकाशवाणी, म्हणून तांकां हांव पयलीं सुवातेर हुनहुनीत परबीं दितां. कारण हो प्रवास जो 90 वर्सांचो आसा तातूंत भितर आमी जे श्रोते म्हणजे जे आयकुपी आसात रेडिओचे, आय एम अ बीग फॅन ऑफ रेडिओ. कारण रेडिओ हांव सकाळच्यान आयकतां आनी रेडिओचे जे स्पेशली जे गोंयचे रिलेटेड प्रोग्राम आसता, कोंकणीची कातारां आसता, जे कोंकणी रिलेटेड प्रोग्राम आसता ते म्हाका आयकुपाक खूब आवडटा. आनी रेडिओच्यो ज्यो बातम्यो सगळी सॉंग्स कितें कितें आसता पळय, दॅट इज रियली रियली एंटरटेनिंग. कित्याक तूं काम करता आसतना रेडिओ, इवन गाडयेन सुद्दां हांव रेडिओ आयकतां. रेडिओक हांव परबीं दितां आनी रेडिओचो हांव सदांच फॅन आसतलो.
1: आकाशवाणी पणजी.

गीत संगीत आणि आवाज डॉक्टर शकुंतला भरणे ह्यांचं तुम्ही ऐकले. हे गीत हो घुमट्याचा नाद आणि आता रमेश वेळुसकर ह्यांची रचना कार्यावळीत निमण्या सुवातेर रजनी ठाकूर ह्यांच्या आवाजान ऐकूया कार्यावळीतले निमाणे गीत संगीत पंडित योगीराज नाईक ह्यांचे.

जन्म से पहले या फिल्मात अमित कुमार आणि सुरेश वाडकर हांचो हो जोडा आवाज तुम्ही ऐकलो. आणि आता किशोर कुमार सनी फिल्मात संगीत परतून एकदा राहुल देव बर्मन हांचेच.

मंगेशकरांचो हो आवाज ताणी गायिल्ले राहुल देवबर्मनांचे संगीत निर्देशनाखाला आनंद बक्षी हांचे गीत सनी या फिल्मातले आणि या गीता वांगडा सोपता चित्रसंगीत.

233 एक मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. तुमी आयकल्यो दनपारच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ्यात बरोबर 3 वरां जावन 12 मिनटां आणि 55 सेकंद जाल्यात. दनपारची ही सभा आतां सोपोवन आमी तुमचो निरोप घेता. वता वता तुमकां याद करून दिता FM रेनबोच्या वितरावणींत आणि विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेवरवी कार्यावळी ह्या वेळार चालू आसात. म्हादय चॅनलाचेर सांजवेची सभा 5:30 सुरू जातली. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सध्या गोंयांत शेती वेवसायांत दिवपी तरणाट्यांची संख्या बऱ्यापैकी वाडत आसा अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांखळी रविंद्र भवनांत आयोजित कृशी पे चर्चा हे कार्यावळींत मुखेल सोयरे म्हणून उलयतना उक्तायलें. भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांणी आयज मडगांव नगरपालिकेंत घेतिल्ल्या लोकगाराणी सुनावणेंत नागरिकांनी व्हड संख्येन हाजिरी लायली. या वेळार मंत्र्यांनी लोकांची गाराणी स्वतः आयकून घेतली आणि खुपशा प्रस्नाचेर तोडगो काढलो. काणकोणच्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबितीकरणाच्या वावरा खातीर 5.42 कोटी मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आणि कला संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. राज्यात सध्या पावसान नेट धरला. हाली शेगीत पडिल्ल्या पावसाक लागून राज्यातल्या धरणांनी जाल्लो उदकाचो उणाव भरपाक लागला. राज्यातल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आणि कल्पकतायेक उर्बा दिवपा खातीर गोंय राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. नुस्तेमारी संचालनालयान 9 जुलय दिसा सकाळी 9:30 वरांचेर पणजे जिमखाना कांपाल पणजे हांगा राष्ट्रीय मत्स्य शेतकार दीस कार्यावळ आयोजीत केल्या. संयुक्त कार्यपंगड यंत्रणेवरवी आतंकवाद आडोवपा खातीर भारत आणि इंडोनेशिया वावुरतात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज 20,000 वयर शेतकी उद्देजक आणि 20,00,000 शेतकारांक सशक्त करपाचो हेत आशिल्ल्या प्रगती प्रकल्पाची सुरुवात केली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

टॉक बाय डॉक्टर नियती कलंगुटकर. समाचार संध्या 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात. 9 वरांचेर न्यूज एट नायट स्पॉटलायट 9 वरां जावन 15 मिनटांचेर आयकूंक मेळटली. मनी टॉक 9 वरां जावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात. 10 वरांचेर गोंयची ल्हारा ही कातरांची कार्यावळ आयकूंक रावात. आनी 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विद्रापाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत वेगवेगळ्या भाज्यांचेर लागपी किडी ह्या विषयाचेर कृष्णनाथ नायक हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्यां सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया दोळ्यांची काळजी ह्या विषयाचेर नेत्रतज्ञ अजय वैद्य हांणी शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत. समाचार प्रभात 8:00. 8:15 मॉर्निंग न्यूज इन इंग्लीश. चित्रसंगीताची कार्यावळ फाल्यां सकाळी 8:50 ऐकूंक रावात.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत ज्योती यादवार हांचे गायन ऐकूंक मेळटले फाल्यां सकाळी 10:30 गाता रही मेरा दिल ही हिंदी गीतांची कार्यावळ फाल्यां सकाळी 11:05 ऐकूंक रावात. फोन इन अस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत ऐकूंक रावात मानसशास्त्रज्ञ भौमानेस्त केतकी परोप हांची तिची उतरां तिची काणी ही कार्यावळ. सादर करपी आसात चारुशिला देसाय. फाल्यां दनपारां 12:05 कानळवळा ही कातरांची कार्यावळ 1:05 आयकूंक मेळटली. सदाफुली ही कोंकणी गितांची कार्यावळ 1:40 आयकूंक रावात.

फाल्यां दनपारा 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, मिड डे न्यूज इन हिंदी 2 वरां जावन 15 मिनटांचेर आयकूंक रावात. 2 वरां जावन 30 मिनटांचेर हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आयकूंक मेळटली. फाल्यां सांजे मराठीतल्या योवाणी कार्यावळीत आयकुया छंद वाचनाचा ह्या विशयाचेर दुर्गा नवीन देसाई हांचे उलोवप 5 वरां जावन 30 मिनटांचेर. सांजे 7 वरांचेर तिन्ही सांजा कार्यावळीत आयकूंक रावात सुषमा तिळवे हांच्यो कविता वाचनाची कार्यावळ. चावडेर कार्यावळीत आयकूंक रावात जनावरांचेर

समाचार संध्या 8 वरां जावन 45 मिनटांचेर आयकूंक रावात. न्यूज एट 9 9 वरांचेर. 9 वरां जावन 15 मिनटांचेर स्पॉटलायट. चर्चा का विशय 9 वरां जावन 30 मिनटांचेर आयकूंक रावात. 10 वरांचेर आयकूंक मेळटले मराठी नाटक प्रतिभा प्रवास. लेखन आसा लक्ष्मण पित्रे हांचे. दिग्दर्शन प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे. आणि इश्टानो 11 वरां जावन 10 मिनटांचेर आमगेले तिसरे प्रसारण सोंपतलें.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार।

नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर

0: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज 20,000 वयर शेतकी उद्देजक आनी 20,00,000 शेतकारांक सशक्त करपाचो हेत आशिल्ल्या प्रगती प्रकल्पाची सुरवात केली. नवी दिल्लीन प्रसार माध्यमांकडेन उलयतना श्री चौहान हांणी विकसीत भारताची मोख साध्य करपा खातीर शेती समृद्ध गांव शेतकारांची उदरगत करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. ही मोख साध्य करपा खातीर सरकार सगळे यत्न करता आणि हेर यंत्रणा या यंत्रणेत वाटेकार जातकच कामाची गती वाढटली असे त्यांनी सांगले. प्रगती कार्यावळी खाला 26,000 लहान शेतकी उद्योजकांक प्रशिक्षण दिवपाचो निर्णय सरकारान घेतला असे कृषी मंत्री हांणी सांगले. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी आयज कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हांच्या वांगडा टीबी मुक्त भारत अभियानाक अधिक घटमूट करपा खातीर उच्या पावड्यावेली बसका घेतली. क्षयरोग ना करपा खातीर पुराय सरकारी पद्दत आपणापचो उलो मारून श्री नड्डा हांणी सगळ्या मंत्रालयांक आपले यत्न चड खर करपाक सांगल्यात. क्षयरोग मुक्त भारताचे ध्येय साध्य करपाक तरणाट्यांची भूमिका म्हत्वाची आसा हाचेर तांणी भर दिलो. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्या वांगडा आयज उपराष्ट्रपती भवनात कापूस उत्पादकता मिशनाचेर उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांका माहिती दिली. भारताची कापूस पर्यावरण यंत्रणा घटमूट करपाचे दिखेन मिशनाच्या समग्र पद्धतीची उपराष्ट्रपतींनी तोखणाय केली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान श्री राधाकृष्णन हांणी नवनिर्माणांक गती दिवपा खातीर वेळापत्रक मान्यता यंत्रणेची गरज आसा हाचेर भर दिला. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयान आदिवासी उदरगती खातीर गिन्यान नवनिर्माण आणि पुराव्याचे आधारिल्ले धोरण तयार करपाचे केंद्र म्हण आदिवासी संशोधन संस्था घटमूट करपा खातीर एक नवो दृष्टीकोन मांडला. भुवनेश्वरात राष्ट्रीय कार्यावळीचे उक्तावण करताना केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुऑल ओराम हांणी आदिवासी दायज सांभाळपा खातीर आणि समावेशी वाढ करपा खातीर देशी गिन्यानाची आधुनिक तंत्रगिन्याना वांगडा जोडणी करपाचो उलो मारला. संविधान विधेयक 2024 आणि केंद्र शासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 पडताळणी करपी एकवटी संसदीय समिती 10 आणि 11 जुलयाक गोयात 2 दिवसांचा अभ्यास दौरो करतली. एक देश एक वेचणूक अर्थात देशात एकाच वेळार वेचणूको घेऊच्या प्रस्तावाचे देशभरात सुरू आशिल्ल्या सल्ला मसलतीचा हो एक भाग असा. खासदार पी पी चौधरी हांच्या अध्यक्षतेखाला ही समिती गोयच्या वेगवेगळ्या घटकांकडून संवाद साधतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी दिल्लीन डुरंड कप 2026 सर्तीच्या ट्रॉफीचे अनावरण केले. 5 बावटो दाखवून सर्तीचो शुभारंभ केला. यावेळार डुरंड कप प्रेसिडेंट कप आणि शिमला ट्रॉफी खातीर नवे पंगड सर्त करतले असे राष्ट्रपती हांणी मेळाव्याक संबोधित करताना सांगले. अंदूच्या सर्तीन श्रीलंके वांगडा वाटो घेतिल्ल्यान खोशी उक्तायल्या. या नव्या पंगडाचा आस्पाव केल्ल्यान इतिहासिक सर्त आणि लोकप्रिय जातली असे तांणी मुखार म्हटला.
1: हम वर्ष 2047 तक भारत को विकसित राष्ट्र बनाने के लक्ष्यों के साथ आगे बढ़ रहे हैं. मुझे विश्वास है कि जिस प्रकार फुटबॉल में खिलाड़ी एक दूसरे का सहयोग करते हुए टीम को विजेता बनाते हैं उसी प्रकार हम
0: हवामान फुडले 2-3 दिसांत मोसमी वारे उत्तर अरबी समुद्राच्या उर्वरित वाठारांत म्हळ्यारूच राजस्थान हरियाणा आणि पंजाबात प्रवेश करपाक अनुकूल परिस्थिती आसा असं अजमास भारतीय हवामान विभागान उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.
2: सवराजांक 35 आणि 20 सेकंद झाले असतात. आता ऐकूया कातरांची कार्यावळ.

हेमंत कुमार हांच्यानी गायिल्ल्या ह्या कातारांतल्यान आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता. 233° 1 मीटर म्हणजेच 1287 किलोवॅट्स वरून आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7:20 झालेले आहेत आणि आता ऐकूया मराठी चित्रपट संगीतांचा कार्यक्रम.

अशोक पत की यांच्या आवाजातून सिंधुताई सपकाळ या चित्रपटातील हे गाणं नुकतंच तुम्ही ऐकलं. आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातून पुढील चित्रपट संगीत.

रवींद्र साठे यांच्या आवाजातून विठ्ठल विठ्ठल या चित्रपटातील हे चित्रपट संगीत नुकतंच तुम्हाला ऐकायला दिलं. संगीत होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजातून पुढील चित्रपट संगीत.

0: सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या आवाजातून तू सौभाग्यवती हो या चित्रपटातील हे चित्रपट संगीत नुकतंच तुम्ही ऐकलं. रचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि या चित्रपट संगीताने आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे.
1: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरपीएल लाइफ, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस आरपीएलआई की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

0: वेवसायाक चालना दिवपा खातीर येवजण्यो राबयता. ह्या येवजण्यांचो लाव घेवन शेतकामत्यांनी उदरगत घडोवन हाडपा खातीर यत्न करपाक जाय अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. विन्सन वर्ल्डान आयोजित केल्लो 15वो गोंय मराठी फिल्म फेस्टिवल 2026 7 ते 9 ऑगस्ट मेरेन पणजेच्या आयनॉक्स आनी माकनीज पॅलसांत जातलो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत ह्या महोत्सवाचे उक्तावण करतले जाल्यार अभिनेते संजय दत्त मानाचे सोयरे म्हणून हाजीर आसतले. महेश मांजरेकर हांणी दिग्दर्शीत केल्ल्या आनी गोंयांत शुटींग केल्ल्या बंडखोर ह्या सिनेमाच्या संवसारीक प्रिमियरान ही कार्यावळ सुरू जातली. मराठी सिनेसृष्टीतले फिल्म स्टार ह्या महोत्सवाक हाजीर रावतले. गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेन सोमारा कदंब येरादारी म्हामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांक निवेदन सादर करत राज्यातल्या सगळ्या तालुक्यातल्यान गोंय विद्यापीठाक थेट बस सेवा सुरू करपाची मागणी केल्या. काणकोण, सत्तरी, दिवचल, धारबांदोडा आनी दुसऱ्या गांवगिऱ्या तालुक्यातल्यान विद्यार्थ्यांक सकाळी 4 उठून 3-4 बसी बदलून गोंय विद्यापीठाक वच्चे पडटा. परत येतना लेगीत तशेच त्रास सोसचो पडटा, जाका लागून वेळ, पयशे आनी मानसीक तणाव वाडटा अशें संघटनेन म्हणला. ही बस सेवा सुरू करपा खातीर 15 दिसांची मुदत संघटनेन कदंबा म्हामंडळाक दिल्या. ऑगस्ट म्हयन्या खातीर आश्वासना प्रमाण बस सेवा सुरू जाली ना जाल्यार राज्यभरातल्या विद्यार्थ्यांकडेन चर्चा करून आंदोलनाचो निर्णय घेतले अशी शिटकावणी गोवा फॉरवर्ड विद्यार्थी संघटनेन दिल्या. एक राष्ट्र एक वेंचणुकेचेर संयुक्त संसदीय समिती 10 आनी 11 जुलयाक गोंयांत 2 दीस खोलायेन चर्चा करतली. संविधान 119वे दुरुस्ती विधेयक 2024 आनी केंद्र शासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 हांची तपासणी करपी संयुक्त संसदीय समिती 10 आनी 11 जुलयाक गोंयची 2 दिसांची अभ्यास भोंवडी करतले. एक राष्ट्र एक वेंचणुकेच्या प्रस्तावाचेर देशभर चालू आशिल्ल्या सल्ला मसलतीचो हो एक भाग आसतलो. खासदार पीपी चौधरी हांच्या फुडारपणाखाला ही समिती गोंयच्या वेगवेगळ्या भागदारांकडेन उलप करतली. एकाच वेळार जाल्ले वेंचणुकेचो देशाच्या शासन आनी लोकशाय आराखड्याचेर जावपी परिणाम समजून घेवप हो या चर्चेचो मुखेल हेत आसा. काणकोणातल्या श्री मल्लिकार्जून देवळाच्या सोबतीकरणाच्या वावरा खातीर साधारण 5.5 कोटी मंजूर जाल्यात अशी माहिती काणकोणचे आमदार आनी कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. गोंय पर्यटन विकास महामंडळ या पुरातन श्री मल्लिकार्जून देवळाचे नूतनीकरण आनी सोबितकायेचे काम हातात घेतले. कामाचे आदेश मेळिल्ल्या दिसा सावन 240 दिसां भितर म्हटल्यार 28 मे 2027 मेरेन हे काम पुराय करपाची मोख आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. राज्यातल्या शाळांनी डिजिटल साक्षरता आनी कल्पकतायेक उर्बा दिवपा खातीर गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान एडोबी एक्सप्रेस फॉर एज्युकेशन हो उपक्रम सुरू करपाचो निर्णय घेतला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 कडेन सुसंगत रावन गोंय एससीआरटीन एडोबी इंडिया आनी सीएसआर बॉक्स याच्या आधारान गोयच्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी हो उपक्रम येत्ता 6वी ते 12वी मेरेनच्या विद्यार्थ्यांखातीर लागू करतले. हाच्या खाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांक एडोबी एक्सप्रेसाचो वापर करपाक फुकट प्रवेश मेळटलो. शाळा प्रमुखांनी या उपक्रमाक पुराय सहकार्य दिवचे अशें गोवा एससीआरटीच्यो संचालिका मेघना शेटगांवकर हांणी मागला. राज्यान सध्या पावसान नेट धरला. हालीं सेगीत पडिल्ल्या पावसाक लागून राज्यांतल्या धरणांनी जाल्लो उदकाचो उणाव आतां कमी जाला. उदकाच्या साठ्याचो उणावा विशयीचो प्रश्न आतां सुटावो जाला. खात्याच्या 7 जुलय 2026 आंकड्या प्रमाण गावणे धरणांत सगळ्यांत चड उदक

0: मामा वाडूक आलू
1: दाई दाई घेऊन बिजा धरम वाडूक आली बिजा धरम वाडूक आली।

260 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झा वयल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 8:14 जाल्ले आसात आनी आतां आयकुया आयज विद्रापाच्या कार्यावळीची रुपरेषा. 8:15 गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ आयकूंक रावात. 8:30 आयकुया इंग्लीश कार्यावळीत द रोल ऑफ सायन्स इन शेपिंग आवर फ्युचर टॉक बाय डॉक्टर नियती कलंगुटकर. समाचार संध्या 8:45 आयकूंक रावात. 9:00 न्यूज एट 9 स्पॉटलायट 9:15 आयकूंक मेळटली. मनी टॉक 9:30 आनी 10:00 गोंयची ल्हारां आनी इश्टानो 11:10 आमगेली आयची सभा सोंपतली.

आता ऐकूया फाल्या विद्राभाच्या कार्यावळीची रूपरेषा. फाल्या सकाळी 5:50 आमगेली पहिली सभा सुरू जातली. शेतकामत्यांक माहिती ह्या कार्यावळीत वेगवेगळ्या भाज्यांचेर लागपी किडी या विषयाचेर कृष्णनाथ नाईक हांणी दिल्ली माहिती ऐकूंक रावात फाल्या सकाळी 6:45. 6:50 संजीवनी कार्यावळीत ऐकूया दोळ्यांची काळजी या विषयाचेर नेत्रतज्ञ अजय वैद्य हांची शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत. फोनी नस्तुरी ह्या खासा बायलांच्या कार्यावळीत ऐकूंक रावात मानस शास्त्रज्ञ भौमानीस केतकी पोरोब हांची तिची उतरा तिची काणी ही कार्यावळ. सादर करपी असा चारुशिला देसाय. फाल्यां दनपारा 12:05. फाल्यां सांजे मराठीतल्या युवाणी कार्यावळीत ऐकूया छंद वाचनाचा या विषयाचेर दुर्गा नवीन देसाई हांचे उलोप फाल्यां सांजे 5:30.

सांजे 7 वराचेर तिन्ही सांजा कार्यावळीत ऐकूक रावात सुषमा तेळवे हांच्या कविता वाचनाची कार्यावळ आणि 7:30 सावडेर कार्यावळीत ऐकूया जनावरांचेर प्लास्टिकाचो परिणाम या विषयाचेर डॉक्टर संजय कुमार उद्धरवार हांचे उलोप.

0: हाँ आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान
1: गावां मदी खास नाव गांव रे मजो गांव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार
2: गांव आणि हाँ

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतून बातम्या ज्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहेत.

0: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा

संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं.
फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं

0: द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख एडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 233 म्हणाल 1287 किलोडचा वल्यान आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वल्यान आम्ही उलयतात. 8:15 आणि 33 सेकंद झाले असतात. आता ऐकूया गीत गझल ही हिंदी गीतांची कार्यावळ.

जगजीत सिंग यांच्या आवाजातल्या ने गझल निघतीस तुम्ही ऐकली. आता ऐकूया अनूप जलोठा आणि सांगाती यांच्या आवाजातल्या मुखावयली गझल.

अनुपचलो ठाणी जानकी हांच्या आवाजातल्यान ही गजल निकतीच तुम्ही ऐकली. आणि ह्या गजलेतल्यान आयची गीत गजल ही हिंदी गीतांची कार्यावळ हांगाच सोंपता.

चाकरोळोयतात कॉलेजीक वेता म्हणून दिसभर वेळेचेर भोंवता सिंगपाचेर मातशी नोदर मारा थोडे चेडे भंय सिगरेटी ओडटा चारस गांजा गे

0: मोगल्यानी मासो नियाळ कोरा उतराचो मोजा उगुळाचे दोरा व्हडले शिकोप करून आमच्या देशाचे नाव वयर गाळा दोंगी वखदाचेर विजोर गाळा ओपोटो वीस तुम्ही सोळा ह्या संसार बरे जिवीस जारून बरो फुडार कोरा सगल्यांनी मासो नियाळ कोरा उतराचो मोजा उगुळाच दोरा व्हडले शिकोप करून आमच्या देशाचे नाव वयर काळा दोंगी वखदाचेर विजोर गाळा ओपोटो वीस तुम्ही सोळा ह्या संसार बरे जिवीसारण बरो फुडार कोरा ह्या संसारण बरे जिवीसारण बरो फुडार कोरा ह्या संसार बरे जिवीसारण बरो
1: इलारियानो कोस्टाच्या वसतल्याने कातार निकतेच तुम्ही ऐकले. आता ऐकूया विल्मिक स्ट्रियो हांच्या ताळ्यातल्यान मुखावयले कातार.

अँटोनेट आणि रॉबिन वास अशा ताळ्यातल्याने कातार नुकतेच तुम्ही ऐकले. आता ऐकूया हे मा सरदेसाय आणि सॅबी फर्नांडिस यांच्या ताळ्यातल्या मुखाविले कातार.

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.